नमस्कार, सुप्रभात. मी अपेक्षा खोचे स्वागत करते आपल्या सर्वांचं आजच्या मराठी कार्यक्रमात. श्रोतेहो, आजचा आपला विषय असा आहे जो आपल्या सर्वांच्या अगदी जवळचा आहे, तो म्हणजे नाती. जसं तुमचं आणि आमचं नातं, बरोबर ना? यात मंगेश पाडगावकर म्हणायचे तसं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. पण हे प्रेम ज्या धाग्यांनी बांधलेलं असतं, ती असतात नाती. आणि काही आपल्याला जन्मापासून मिळतात, तर काही जीवनाच्या प्रवासात भेटतात. आज याच नात्यांच्या प्रवासावर आपण गप्पा मारणार आहोत. तर मला सांगा, कुठलं नातं तुम्हाला सगळ्यात जास्त आधार देतं? सांगा. पहा, विचारात पडले ना? ते नातं मौन असूनही बोलकं असतं. या नात्याचा पाया म्हणजे विश्वास आणि भक्ती. तर श्रोते हो, देवाशी नातं जोडण्यासाठी कोणत्याही उपचाराची गरज नसते, फक्त भक्तीचा भाव हवा असतो. मग तो देव मूर्तीत असो, निसर्गात असो, किंवा आपल्या माणसांमध्ये. चला तर मग उद्या गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया. ऐकूया बाप्पाच्या रूपाचं वर्णन करणारं हे अतिशय भावपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारं भक्तिगीत सुमन कल्याणपूरच्या स्वरात. संगीत स्नेहल भाटकर, तर गीतरचना गदी मांची.

कसं वाटलं हे गाणं? बाप्पांचं रूप डोळ्यासमोर उभं राहिलं ना, तर श्रोते हो, नातं म्हणजे काय? कधी रक्ताचं, कधी मैत्रीचं, तर कधी केवळ रेशीम गाठींनी बांधलेलं. नाती ही फुलासारखी असतात, त्यांना जपलं तरच ती फुलतात. पण आजच्या धावपळीत ही नाती कुठेतरी हरवत चालली आहेत का, की आपण ती जपायला विसरत आहोत? यास नात्यांच्या गुंत्यातून सुवाच्य मार्ग काढण्यासाठी आज आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध मानसरोग चिकित्सक, लेखक व वक्ते डॉक्टर नंदू मुलमुले. ऐकूया नातेसंबंधांचा विरळ होत चाललेला पोत या विषयावर घेतलेली ही मुलाखत.

0: नमस्कार, आकाशवाणी इंदूरच्या मराठी कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कोणत्याही नात्याचा जो पाया असतो तो विश्वास आणि प्रेम असतो. शब्दांच्या पलीकडे जर आपण एकमेकांना समजून घेतलं तर त्याच्याहून जास्त काही सुख नसतं. आणि कोणी आपल्या कठीण प्रसंगी जर कोणी आपल्या मागे खंबीरपणे उभं राहिलं तर तेव्हा त्या नात्याची खरी ओळख पटते आपल्याला, असं वाटतं.
1: अगदी बरोबर आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नातेसंबंध वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसं आई वडील आणि मुलं, पती आणि पत्नी, मित्र आणि मग ज्येष्ठ पिढी आणि तरुण पिढी. तर नातेसंबंधाचा पाया हा एम्पथी, ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, आणि मराठीमध्ये समानुभूती. सहानुभूती आपण एखाद्या माणसाप्रती दाखवतो तर सहानुभूती तर कोणीही दाखवू शकतो, सहानुभूतीला काही लागत नाही. तुमचा व्यक्तिगत मेहनत, तुमचा काही प्रमाणात कदाचित पैसा, काही प्रमाणामध्ये तुमचा वेळ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची आत्मीयता, ही जिथे खर्ची होते त्याला आपण समानुभूती किंवा तदनुभूती म्हणतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या दुःखात त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला कल्पून त्याला जे काही समस्या असेल, त्याला जो काही प्रॉब्लेम असेल, त्याच्याशी समरस होणं नात्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा पाया आत्मीयतेचा आहे, समानुभूतीचा आहे. आणि तो नातं सुदृढ होण्यासाठी, नातं पक्क होण्यासाठी, नातं आयुष्यभर चालण्यासाठी, माणसामाणसातलं नातं समानुभूती, एम्पथी, आत्मीयता, आत्मभाव हा जरूरी आहे. मुक्या प्राण्यांसोबत वागतानासुद्धा मुका प्राणी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल जर तुम्ही मुक्या प्राण्याची मूक वेदना समजून घेतली. तर माणसामाणसातल्या नात्याला तर हा लागूच पडतो, काही वादच नाही.
0: तर गेल्या 2-3 दशकात लोकांच्या मानसिकतेमध्ये कोणता बदल जाणवतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की नातेसंबंधाचं जे पोत आहे ते विरळ होत आहे, तर नेमकं कुठे, कसं आणि काय हरवत चाललं आहे असं आपल्याला वाटतं?
1: आताचं जे जग आहे ते आपण पहिले माहिती आणि संपर्काचं जग म्हणून पहिले थोडं बहुत कौतुक केलं. खरी गोष्ट अशी आहे की आमच्या मनावरती 1990 साल पर्यंतही सगळं ठीक होतं. आज इंटरनेटची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आणि त्याच्यानंतर असं एक दालन उघडलं ज्याला माहिती आणि जनसंपर्क म्हणतो आपण, तर त्याच्या कौतुकाचे दिवस ओसरले. आणि आता इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की या माहितीच्या प्रचंड स्रोतामुळे, आघातामुळे आमच्या मेंदूला पेलवणार नाही इतकी माहिती, म्हणजे 200 पट जास्त माहिती आमच्या मेंदूवर येऊन आदळते आहे. याचा थेट परिणाम झालेला आहे नातेसंबंधावर, कारण नातेसंबंधामध्ये निवांतपणा हवा, एकमेकांसाठी वेळ हवा, आणि नातेसंबंधामध्ये ती आत्मीयता, ते प्रेम निर्माण व्हायला भोवतालचं डिस्ट्रॅक्शन नको ना. भोवतालचं जग जर इंटरफिअर करत असेल, खूप गोष्टी, TV तुमच्या थेट घरात आला तोवरही ठीक होतं, मोबाईल आता तुमच्या नातेसंबंधात यायला लागला. 2 माणसं पतीपत्नी बेडवर एकमेकाच्या बाजूला बसतात आणि मोबाईलमध्ये गर्क असतात आणि त्यांचे संवाद त्यांच्या मित्रांशी चालू असतात, नाते निर्माण कुठून होतील? आईवडील मुलांसमोर मोबाईलमध्ये डोकं खोसून बसले असतात, मुलगा काहीतरी विचारत असतो, वडील काहीतरी ईमेल कोणाला तरी पाठवत असतात, ते काय उत्तर देऊ शकत नाही, काही नाही. तेव्हा नातेसंबंध विरळ होत चाललेले आहे. आता 2 गोष्टी कारणीभूत आहे. जगाचा वेग, काहीही कारण नसताना वेगवान जग झालं आहे असं म्हणण्याचा कल, ते वेगवान का करून घेता, शांत करून घ्या. पण मग महानगरं आली, प्रवासाचा कालावधी वाढला आणि मग त्याच्यामुळे 24 तास दिवसाचे अपुरे पडायला लागले. या सगळ्या गोष्टी नात्यांचं पोत विरळ करण्यामागे कारणीभूत आहेत.
0: आपल्याला असं वाटतं का की जुन्या पिढीमध्ये फार सहनशीलता होती, त्याग होता, आणि आजच्या पिढीत तसं आपल्याला पाहायला मिळत नाही, तर हे कुठे हरवत चाललं आहे असं, म्हणजे कुठे आपण चुकतोय की?
1: माझं असं म्हणणं आहे की जुनी पिढी, नवी पिढी, प्रत्यक्षात फरक जो आहे तो भोवतालच्या भौतिक जगाचातला फरक होत चाललेला आहे. पहिली गोष्ट अशी आहे की आपण जुनी पिढी चांगली आहे असं म्हणतो, त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर ती पिढी असते जिच्यात जगण्या तगण्याची फार मोठी स्पर्धा होती, तेवढी स्पर्धा होती, दुसरी काही स्पर्धाच नव्हती. त्या काळी एका गावामधला श्रीमंत माणूस आणि गरीब माणूस यांच्या पेहरावात फार भेदभाव नव्हता. त्या काळी व्यवधानं नव्हते, इंटरफिअरन्सेस नव्हते, इतर गोष्टी नव्हत्या. जे काही होतं ते दोन वेळचं जेवावं सुखी राहावं हीच धारणा होती. आता तुम्ही बघा, माझ्या वडिलांचा जो पगार होता त्यातली 70% रक्कम ही किराणा माल, भाजीपाला, अन्न याच्यावर खर्च व्हायची. आज माझं जे उत्पन्न आहे किंवा माझ्या समकक्ष अनेकांचं, त्यातला 2% पैसासुद्धा अन्नावर खर्च होत नाही. मग तो कुठे जातो? तो छान छोकेवर जातो. म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे विचलित करणाऱ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. नातेसंबंधांवर जुनी पिढी चांगली होती, नवी पिढी वाईट आहे. नवी पिढी जुनी पिढी असा फरक मी करत नाही. भोवतालचं जग बदलत चाललेलं आहे. त्या नव्या जगाशी जुळवून घेणं आम्हाला अवघड होते आहे, कारण जगाचा बदलण्याचा वेग फार प्रचंड आहे आणि तो वेग आम्हाला सहन होत नाही. त्याच्यामुळे एक तर तुम्ही तुमच्या कोशात नाही राहू शकत. आज कोणी जर म्हणालं की मी मोबाईलशिवाय राहून दाखवतो, अट्टहास म्हणून दाखवेलही, परंतु तो तुटून जाईल समाजापासून. तर तुम्हाला वेगाशी जुळवूनही घ्यावं लागतं, पण त्या वेगाचा दुष्परिणाम स्वतःवरचा रोखावा लागतो. अशा अर्थाने नवीन पिढी वाईट आहे, जुनी पिढीच चांगली होती असं म्हणणं चुकीचं आहे.
0: याच्यामागे आपण विभक्त कुटुंब पद्धतीचंही थोडंसं न्यूक्लियर
1: कुटुंब, हां हां, न्यूक्लियर म्हणजे आता कसं आहे, एक्सटेंडेड फॅमिली, मग जॉईंट फॅमिली, मग न्यूक्लिअर फॅमिली. आता हा अपरिहार्य भाग आहे. गावातले 30% लोक शहरात येऊन राहायला लागले, शहरीकरण वाढलं. पूर्वी एवढे शहरं नव्हते आणि गावाकडनं शहरात येऊन राहायची ओढ नव्हती. आता नोकऱ्या, नवीन मार्ग उत्पन्नाचे, ते केव्हाही जास्त ल्युक्रेटिव्ह राहणार, ते लुभावणार आणि मग लोक येऊन राहणार. मग राहण्याच्या नंतर एकत्रित कुटुंब पद्धती राहू शकत नाही. आर्थिक स्रोत सगळ्यांचा एक होता, सगळे एकमेकांना जुळवून घ्यायचे, कारण आर्थिक स्रोत शेत होतं फक्त. मग शेतात राबणारे 6 भाऊ 5 भाऊ जे काय असतील ते. आता प्रत्येकाचा आर्थिक स्रोत स्वतंत्र झाला आहे, कुटुंब स्वतंत्र झालेले आहे, त्याच्यामध्ये गळा पाडून रडण्यासारखं काही नाही आहे. ती अपरिहार्य गोष्ट आहे. एकत्रित कुटुंब पद्धती चांगली होती, त्याचे काही चांगल्या ॲडव्हान्टेजेस, चांगल्या गोष्टी होत्या, काही वाईटही गोष्टी होत्या. एकत्रित कुटुंबामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्याला वाव नव्हता. तुम्हाला सगळ्यांना जर आज हीच भाजी खायची, सगळ्यांना तीच भाजी खावं लागायची. आज मला वेगळी भाजी करून खायची इच्छा होते, पण मी खाऊ शकत नव्हतो. तथाकथित आपली जी विवाह संस्था आहे, खरंच सांगायचं म्हणजे स्त्रीच्या आशा आकांक्षांचे वरती बांधलेलं ते सुंदर मंदिर आहे, स्त्रीच्या आशा आकांक्षांच्या थडग्यावरती. कारण तिथे स्वतंत्र आवाज नव्हता. आता तो स्वतंत्र आवाज आलेला आहे. आता तुम्ही त्याच्या नावाने का खडे मोडता? तेव्हा छोटी कुटुंबसुद्धा काळाची अपरिहार्य गरज आहे, शहरीकरणाची अपरिहार्य परिस्थिती आहे, ती होणारच, त्याला काही इलाज नाही आहे.
0: नात्यात ऐकून घेण्याची जी कला आहे ती किती महत्त्वाची आहे? म्हणजे आजकाल एकमेकांचं ऐकून घेत नाही, किंवा आपला अहमपणा असतो, इगो असतो, तर ते थोडं कुठेतरी
1: ऐकून, नात्यात ऐकून न घेण्याची जी गोष्ट आहे ती कला लोप पावत चाललेली आहे असं आपण म्हणतो. परंतु त्याचा संबंध माणसाच्या काय म्हणता येईल त्याला, व्यक्तिस्वातंत्र्याला आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे आपल्या समाजासाठी एक वेगळी गोष्ट आहे. पाश्चात्य संस्कृतीचं ते निदर्शक होतं, व्यक्तिस्वातंत्र्य. आणि त्याच्यामध्ये मग व्यक्तीला प्राधान्य आल्याच्यानंतर इतर नात्यांना प्राधान्य न येणं साहजिक आहे. तुम्ही पौरात्य संस्कृतीच्या आहात, तुमचा वाटचाल पाश्चात्य संस्कृतीकडे होत चाललेली आहे. मग जिथे समाज आणि समष्टी महत्त्वाचे होते तिथे आता व्यक्ती महत्त्वाचे होत चाललेली आहे.
0: शेवटी आमच्या श्रोतांना नात्यांचा हा गुंता सोडवण्यासाठी आणि नाती अधिक समृद्ध करण्यासाठी काय मंत्र द्याल?
1: व्यक्तीचा आदर करा, परस्परांचा आदर ठेवा, त्यांची मतं जाणून घ्या, त्यांच्या मतांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे म्हणतो तेच खरं आहे आणि आपल्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे. हा अट्टहास सोडा, परस्पर सामंजस्याने वागा, तर निश्चित या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल.
0: आपलं खूप खूप धन्यवाद, आपण एवढा वेळ दिला आकाशवाणी इंदोर करता. नमस्कार.
2: श्रुतीहो, नंदूजींची ही मुलाकात ऐकल्यावर हे तर कळलं की जसं एखाद्या रोपाला जगवण्यासाठी पाणी, माती आणि सूर्यप्रकाशाची गरज असते, तसंच नात्याला टिकवण्यासाठी संवाद, वेळ आणि आदर याची गरज असते. थोडक्यात सांगायचं तर नातं म्हणजे एक सुंदर वेल आहे जी विश्वासाच्या आधाराने वाढते आणि प्रेमाच्या फुलांनी सुगंधित होते. बरोबर ना? श्रोतेहो, नात्यांच्या या विषयावर बोलता बोलता मला श्री विमल लिमय यांनी लिहिलेली कविता आठवली. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. किती छान लिहिलंय ना. चला तर मग ही कविता गाण्याच्या स्वरूपात ऐकूया, श्रीधर फडके यांच्या स्वरात.

श्रोतेहो, सुप्रसिद्ध गायक अरुण दाते ज्यांना आपण शुक्रतारा आणि भावगीतांचा बादशाह म्हणून ओळखतो, त्यांचा जन्म इंदूरच्या मातीत झाला आणि ज्याचा सुगंध अवघा महाराष्ट्राने अनुभवला. पा, झालं ना त्यांचं आपलं एक घट्ट नातं. इंदूरच्या मातीतल्या शास्त्रीय संगीताच्या संस्कारांनी त्यांच्या गळ्याला ती खास नजाकत बहाल केली. आज 4 मे त्यांची जयंती आणि 6 मे पुण्यस्मरण. त्यांना विनम्र अभिवादन करून एकदा त्या सोनेरी काळात हरवून जाऊया, हरवून जाऊया त्या मंद वाऱ्यात आणि शुक्रताऱ्यांच्या शीतल प्रकाशात. यात त्यांचा साथ देत आहे सुधा मल्होत्रा, संगीत श्रीनिवास खळे, तर गीतरचना मंगेश पाडगावकरांची.

0: श्रोतो, एक नातं असंही जिथे भांडणं तर असतात पण तितकंच प्रेमही असतं, ते नातं म्हणजे बहिणी बहिणींचं. अशीच एक मोठी बहीण लता मंगेशकर तर लहान बहीण आशा भोसले. लहानपणींच्या आठवणी सांगताना आशाताई सांगतात की दीदी खूप शिस्तप्रिय तर मी थोडी बंडखोर आणि चंचल. कदाचित म्हणूनच लता दीदींनी आशाताईंना बोलवून पेटीवर एक गाणं ऐकवलं आणि सांगितलं, हे गाणं तुझ्यासाठी आहे कारण तू वात्रट आणि खोडकर आहे, म्हणून तू या गाण्याला त्या भावनेने गाऊ शकतेस. श्रोते हो, ते गाणं कोणतं? तर ती एक लावणी आहे. चला ऐकूया आशा भोसलेच्या स्वरात, गीतरचना शांता शेळके, संगीत आनंद घन.
1: लाल काळा खाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात न गालाहू माझ्या साडीला.

आजच्या कार्यक्रमाचा निष्कर्ष एवढाच की नाती ही काचेसारखी नसतात की एकदा तुटली की संपली, ती तर मातीसारखी असतात. कितीही वेळा आकार बदलला तरी पुन्हा प्रेमाचा ओलावा मिळाला की ती नव्याने उभी राहतात. आज वेळ काढून तुमच्या आयुष्यातील त्या एक खास माणसाला नक्की फोन करा ज्याच्याशी तुमचा संवाद बराच काळ झाला नाही आहे. वेळ काढा, भेटा, बोला, कारण माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हेच तर खरं नातं आहे, बरोबर ना? चला पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा आणि नाती विणत राहा. मी अपेक्षा कोचे घेते तुमची रजा. नमस्कार.